0: ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇದಾಗಿತ್ತು ಇವತ್ತಿನ ಸುಕ್ಕುನ್ ಕಿ ಪಲ್. ಪ್ರಸಾರವಾದಂಥ ಎಲ್ಲ ಹಿಂದಿ ಗೀತೆಗಳು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಇಷ್ಟ ಆಗಿದೆ ಅಂತ ಭಾವಿಸ್ತೀನಿ. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇಳಿದಂತಹ ಹಾಗೆ ಸಂದೇಶಗಳನ್ನ ಕಳಿಸಿದಂಥ ಎಲ್ಲ ಪ್ರೀತಿಯ ಸ್ನೇಹಿತರಿಗೂ ಪ್ರೀತಿಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಇಷ್ಟೊತ್ತು ಸುಕೂನ್ ಕಿ ಪಲ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಯಾಗಿದ್ದದ್ದು ನಾನು ನಿಮ್ಮ ಆರ್ಜೆ ಕುಸುಮ. ಸಮಯ ಇನ್ನೇನು 10 ಗಂಟೆ ಆಗಲಿದೆ. 10 ಗಂಟೆಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಏಷ್ಯನ್ ಗೇಮ್ 2026 ದೈನಂದಿನ ಮುಖ್ಯಾಂಶಗಳನ್ನ ಕೇಳ್ತೀರಾ. ಅದಾದ ನಂತರ 10:20 ಕನಸಿನ ಲೋಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭೇಟಿ.
1: ಏಷ್ಯನ್ ಗೇಮ್ಸ್ 2026 ಐಚಿ ನಗೋಯಾ.
2: बीसवें एशियाई खेलों की स्पर्धाएं आज तकरीबन समाप्त हो गईं. 2 सप्ताह का खेल मेला, शानदार जानदार प्रदर्शन की खुशी तो कहीं चूक जाने का गम या फिर अपने तई हर संभव प्रयास न कर पाने का मलाल, यही तो खेल है. खेलों का रोमांच है, खेलों का जुनून है, उनका जादू है. खेल आपको खुद को साबित करने का दूसरा मौका भी जरूर देता है, किसी दूसरी जगह किसी दूसरे समय. एक और बड़ी बात, ऐसे खेल मेले दूर दराज के खिलाड़ियों से मिलने, सोच को साझा करने, आत्मीयता जगाने का भी अवसर देते हैं और अपनी संस्कृति को दूसरे तक पहुंचाने का भी. आईची नगोया एशियाई खेलों पर अपनी दैनिक हाइलाइट्स के साथ उपस्थित हैं हम. नमस्कार, मेरा नाम है अनुपम पाठक. आज की हेडलाइंस. पुरुष हॉकी में भी स्वर्ण पदक आया और 2028 ओलंपिक का टिकट भी. क्रिकेट में भारत की बादशाहत बरकरार, बना चैंपियन. कुश्ती में आज 3 रंग के 1-1 पदक आए.